0: that India is deliberately causing flooding in the neighboring country. He added that the recent increase in flows in the river Chenab is a direct consequence of the intense monsoon rainfall over Jammu and adjoining catchment areas during the 20th and the 23rd of July.
1: The recent increase in flows in the Chenab River is a direct consequence of intense monsoon rainfall over Jammu and the adjoining catchment areas during the last 3 days, which is between 20 and 23rd July. The rise in river flows is therefore a natural hydrological response to heavy rainfall and not the result of any deliberate action by India. Attempts to portray a weather-driven flood event as an upstream intervention are factually incorrect, technically untenable, and contradicted by Pakistan's own official flood advisories.
0: President Draupadi Murmu was conferred the honorary title of Doctor Honoris Causa by the Bucharest University of Economic Studies in Romania in recognition of her distinguished public service, commitment to education and social inclusion and contribution to strengthening India-Romania relations. Accepting the honor, the President dedicated the award to the 1.4 billion people of India and said it reflected the enduring friendship between the people of the two countries. All 28 Indian crew members aboard the Mozambique-flagged LPG tanker Disha are safe following an attack on the vessel in Iranian territorial waters. The Embassy of India in Tehran confirmed this and acknowledged that the incident involved the LPG tanker Disha. In an official statement, the embassy said that it has been maintaining active contact with local officials to ensure the crew's well-being. India opened its medal tally at the 2026 Commonwealth Games in Glasgow after Jhandu Kumar clinched the bronze medal.
2: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे सपत्नीक केली. त्यांच्यासमवेत यंदाचे धाराशिव जिल्ह्यातले मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पाणी स्वच्छता पर्यावरण संरक्षण प्लास्टिक मुक्त वारी वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं पंढरी दुमदुमून गेली आहे. तत्पूर्वी काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
3: देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी. 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय.
2: भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व

0: महत्व ओळखून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार नावाचं ऍप तयार केलं आहे. जवळपास 50 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तारावर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ऍपवर नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. आषाढी वारीत यंदा प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका भाविकाला अस्वस्थ वाटू लागल्यानं काल या भाविकाला रुग्णवाहिकेद्वारे पंढरपूरहून सोलापूरला हलवण्यात आलं. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोपही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झाला. धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांची 74% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी जुलै महिना संपत आला तरीही अवघा 204 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं भीषण सावट येण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने खरीपाचे निर्धारित केलेल्या 5,50,580 हेक्टर क्षेत्रापैकी 4,10,261 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची ही टक्केवारी 74% इतकी आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 3,64,473 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खरीपातील मुगाची 3,854 हेक्टर क्षेत्रावर आणि उडीदाची 15,034 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातल्या 227 सिंचन प्रकल्पांपैकी 10 सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे ठाक आहेत. तर उर्वरित सिंचन प्रकल्पात एकूण पाणी साठा क्षमतेपैकी 10% उपयुक्त पाणी साठा आहे. आगामी काळात मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपर फुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोव्हर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळून लावला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, अग्निशमन दल, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शेकडो नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. 23 आणि 24 जुलैला राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमांमध्ये विविध यंत्रणांनी मिळून 200

0: 44 नागरिकांची सुटका केली। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने काल काहीशी उसंत घेतली असली तरी गोदावरी नदीच्या पूरस्थितीत कायम आहे। गोदावरी नदी पात्रात सुमारे 19,000 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी गावात पुराचं पाणी शिरलं असून हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे। पुण्यातही पावसाची संततधार कायम असून धरणांमधील पाणी साठा वाढला आहे। खडकवासला आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथे आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 सामना सुरू होईल। गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। हवामान। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कालही मध्यम ते जोरदार पाऊस पडला। मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे। आज विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा। पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी। पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन। आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से, तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं स्वागत करते या मनस्पर्शी या आपल्या कार्यक्रमामध्ये। आणि FM गोल्ड चॅनल तुम्ही न्यूज

ऑन AIR ॲप यावर सुद्धा ऐकू शकता. मंडळी, दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात कशी होते सांगा. बरेच जण आपण गजर लावतो आणि धावपळ करतो, मग गजर झाल्यावर उठतो, सगळी कामं आपण एकदम घाईघाईत करत असतो नाही. सकाळी उठल्यापासनं आपलं रुटीन सेट असतं, हे काम झालं की हे काम झालं की ते. आणि असं म्हणतोच ना आपण की मुंबई हे धावतं शहर आहे आणि त्या स्पीडला आपल्याला मॅच करायचं असेल तर आपल्यालासुद्धा धावणं गरजेचं आहे. पण प्रत्येक वेळी हे धावणं गरजेचं असतं का? म्हणजे बघा, सकाळी काही जणं फेरी मारायला जातात, फिरायला जातात, वॉकला जातात बाहेर, तेव्हा रोज आपण अगदी ठरवून 10 मिनटं मधा वॉक करायचा, त्याच्यानंतर हे काम ते काम आपलं ठरलेलं असतं. पण एखाद दिवशी जर आपण जेव्हा रिलॅक्स असतो तेव्हा अगदी घाईघाईत वॉक न घेता आजूबाजूच्या गोष्टींचा सुद्धा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे. आणि जेव्हा आपण ही कामं पटापटापटा करतो तेव्हा त्या कामांचा आस्वाद घेतो का किंवा त्या वेळेचा आस्वाद घेतो का याचाही विचार करणं गरजेचं आहे. तुम्हीसुद्धा असं घाईघाईत काही काम करत असाल तर 2 मिनटं थांबा आणि विचार करा, खरंच आत्ता मला ही काही करण्याची गरज आहे का? कारण आपल्या काही गोष्टी खूप अंगवळणी पडलेल्या असतात आणि मग तुम्ही जरा 2 मिनटं थांबल्यावर लक्षात येतं की नाही, मी थोडंसं स्लो किंवा जरा शांतपणे हे काम करू शकते. मग हे 2 मिनटं थांबणं गरजेचं आहे, 2 मिनटं मोकळा श्वास घेणं गरजेचं आहे, 2 मिनटं डोळे मिटून बसणं गरजेचं आहे. कारण जेव्हा हे 2 मिनटं तुम्ही स्वतःला देताना तेव्हा पुढच्या 2 तासांची ताकद हळूहळू तुमच्यात येत असते. हा प्रयोग मीही करून बघणार आहे, तुम्ही निश्चित करून बघा. आणि याच नोटवर छानशा गाण्याने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया मनस्पर्शीची.

थांब जरासा हो, अगदी मी बोलले आणि त्याच्यानंतर 2 मिनटं खरंच मी सुद्धा थांबले आणि आता पुढे तुम्हाला सांगायला आले आहे सईची टिप. नेहमीप्रमाणे बेकिंग सोडा असेल किंवा बेकिंग

पावडर आपण घरी वापरतो, बऱ्याचशा पदार्थांमध्ये वापरतो, पण बरेचदा जो तो बाहेर राहिला ना तो कडक होतो किंवा खराब होतो. त्यासाठी सईने काय टिप दिली आहे की बेकिंग सोडा कितीही दिवस खरं तर छान राहू शकतो, पण तो उघडा राहिला तर आम्लधर्मी असल्यामुळे तो सगळा जो वास असतो तो शोषून घेतो फ्रीजमधला. त्यामुळे फ्रीजमधले असे वास नाहीसे होण्यासाठी एका उघड्या डबीमध्ये बेकिंग सोडा घालून फ्रीजमध्ये ठेवला तर तो शोषून घेतो. पण मी मगाशी म्हटलं तसं की तुम्हाला तो व्यवस्थित राहायचा असेल, ठेवायचा असेल तर छान एका डबीमध्ये तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तो उघडा राहणार नाही आणि तो खराबही होणार नाही. पण तुमचा उद्देश असेल की फ्रीजमध्ये खूप वास पसरला असेल किंवा येत असेल तर बेकिंग सोडा जर उघडा ठेवला तर तो बरेचसे जे वास असतात ते सगळे शोषून घेतो आणि तुमच्या फ्रीजमध्ये वास येत असेल तर तो कमी होईल. बेकिंग पावडर जी आहे त्याची क्षमता काही महिन्यातच नष्ट होते, त्यामुळे विशेषतः दमट हवेमध्ये फारच ती लवकर नष्ट होते. त्यामुळे मी म्हटलं तसं घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये तो भरून ठेवला पाहिजे. बेकिंग पावडरमध्ये योग्य क्षमता आहे की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर थोडं ते बशीमध्ये घालायचं ती पावडर, त्याच्यामध्ये पाणी घालायचं. जर ती चांगली असेल बेकिंग पावडर तर पटकन त्याचा कार्बन डायऑक्साईड आहे ते बुडबुडे आपल्याला दिसू लागतात आणि त्याचा आवाजही येतो फसफस असा, आणि आपल्या लक्षात येईल की आपली बेकिंग पावडर चांगली आहे. जर ती नसेल तर हे सगळं होणार नाही. व्हिनेगरचा आपण उपयोग तांब्याची भांडी किंवा धातूची भांडी स्वच्छ करण्यासाठी करू शकतो, तसाच बेकिंग सोड्याचा सुद्धा उपयोग कपबशी असेल, बेकिंग डिशेस असतील, काचेच्या वस्तू असतील तो साफ करण्यासाठी करू शकतो. त्यामुळे बेकिंग सोडा पावडर आपण स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये वापरतोच, पण त्याचबरोबरीने त्याचा उपयोग आपण ह्या सगळ्यासाठी सुद्धा करू शकतो. नक्की करून बघा.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
3: नमस्कार, मी इरावती कर्णिक. नवनवीन विषय आणि विविध रंगी गाणी यासाठी ऐकत रहा 100.1 MHz वर FM गोल्ड.

मंडळी माणसांशी आपली एकमेकांची नाती असतात, नातेवाईक असतात, पण आपलं नातं हे आपल्या खास काही गोष्टींशी सुद्धा निर्माण झालेलं असतं. म्हणजे काही वस्तू असतात त्यांच्याशी आपलं नातं असतं. काही वस्तू अशा असतात ज्या आपण लहानपणापासून अगदी जपून ठेवतो, अगदी मोठे आपण झालो तरी, कारण त्याच्याशी आपलं काहीतरी खास नातं असतं. म्हणजे कोणीतरी लहानपणी आपल्याला खेळणं दिलेलं असतं, ते आपण जपून ठेवलेलं असतं. काही पहिली गाडी असते ती जपून ठेवलेली असते. त्यामुळे जसं या आपलं नातं वस्तूंशी निर्माण होत असतं, तसंच नातं खरं तर आपल्या बागेमध्ये आपण जी झाडं लावतो ना त्यांच्याशी सुद्धा निर्माण होतं. म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर काही जणं तर अगदी ठरवून बागेमध्ये त्यांच्या झाडं असतील, खूप नसतील तरीसुद्धा जातात, तर त्यांना नीट पाणी देतात, त्यांची काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्याशीही आपलं नातं झालेलं असतं आणि मग ही बाग आपली फुलली उमलली की इतकं आपल्याला समाधान वाटतं की हे जे सगळं नवचैतन्य आहे त्याचा आपणसुद्धा कुठेतरी भाग झालेलो आहोत, तर असं आपल्याला ते वाटतं. आपण काहीतरी त्याच्यामध्ये केलेलं आहे. पाणी घालणं असेल, त्याची मशागत करणं असेल, हे सगळं आपण करतच असतो. पण कधी कधी काय होतं की आपण पाणी घालतो पण खरंच त्या झाडांना तेवढ्या पाण्याची गरज असते का? का जास्त पाणी आपण घालतो आहे आणि त्याच्यामुळे ते झाड उमलत नाही आहे, फुलत नाही आहे किंवा जगतच नाही आहे, असं काही होत आहे का? तर ह्याचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे. मग जेव्हा हे पाणी आपण घालतो तर ते कसं घातलं पाहिजे, किती घातलं पाहिजे, तर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे याच्याविषयी ते मी तुम्हाला सांगणार आहे मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.

0: अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
5: वित्तवर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
4: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
5: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
4: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
6: गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर.
7: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
8: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
7: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.
9: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर.
10: श्रोत्या, तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. आपला मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या झाडांशी आपलं एक नातं निर्माण झालेलं असतं. आपल्या बागेमध्ये जी काही झाडं असतील, कदाचित तुम्ही जिथे जागा मिळेल तिथे 1-2 झाडं तरी आपण लावण्याचा प्रयत्न करतो, पण याला पाणी किती द्यायचं हे आपल्याला लक्षात येत नाही कधी कधी, आणि खूप तिकडे चिखल झालेला असतो त्या कुंडीमध्ये. आणि मग अशा वेळी एक लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणजे तज्ज्ञ काय म्हणतात की एक लक्षात घ्या की तुमचं जे तुम्ही जे झाड लावताय त्याला खरंच किती पाण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे वातावरण बाहेरचं काय आहे, काय परिस्थिती आहे. म्हणजे जर बघा खूप उष्णता असेल तर अर्थात तुम्ही जितकं ते पाणी घालाल तेवढी ती माती कोरडी होणार आहे, पण जर पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल तर मग अशा वेळी किती पाणी घालायचं, तर तुम्ही पाणी घातल्यानंतर ती माती कितपत ओली होतीये किंवा दिवसभरात ती किती ओली राहतीये हे बघणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. पाणी घातल्यानंतर जर खालच्या मातीचा खूप चिखल होत असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये पोट घालून बघितलं आणि ती चिकटत असेल माती तुमच्या हाताला, तर ते खूप जास्त पाणी होतं काही झाडांना. काही झाडांना जास्त पाणी चालतं, पण ज्या झाडांना चालत नाही त्यांच्यासाठी ते खूप जास्त पाणी होतं. तर मग अशा वेळी तुम्हाला जर ती टेस्ट करायची असेल तर फक्त माती कितपत ओली आहे हे बघा. तुमच्या बोटाला जर ते चिकटत असेल तर ह्याचा अर्थ पाण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही सफिशियंट पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित माती जर कोरडी पण आहे आणि ओली आहे थोडीशी तर ती चिकटणार नाही हाताला, पण जर चिखल होत असेल त्या मातीचा तर ती नक्की चिकटेल. त्यामुळे ही टेस्ट नक्कीच करून बघा. आणि पावसाळा आहे तर त्यानिमित्ताने बरेचसे उपक्रमसुद्धा झाडं लावण्याचे आजूबाजूला चालू आहेत हे आपण बघतो. तर त्यामध्ये वृक्षारोपण असेल किंवा तुमच्याकडे जर बियांची साठवण तुम्ही वर्षभर करून ठेवत असाल

तर तुम्ही कुठेही बाहेर जाऊन डोंगरांवर किंवा मोकळ्या जागी अशा बिया जर तुम्ही पेरल्यात तर खूप छान झाडं तिथे उमलू शकतात, फुलू शकतात. कारण पावसाळा सुरू आहेच, त्यामुळे तिकडे जाऊन अगदी रोज पाणी घालण्याची काही गरज नसते. छान मातीत पाणी मुरलेलं असतं आणि मग अशा वेळी या अशा दुर्मिळ बिया काही ठिकाणी जाऊन जर आपण पेरल्या तर छान हे सगळे डोंगर नेहमीच हिरवे दिसतात, त्याच्याऐवजी रंगीत छान दिसतील. तर असा आपण उपक्रम किंवा काही मंडळी हे करत असतात आणि आपण सुद्धा त्याच्यात सहभागी व्हायला काय हरकत आहे. त्यामुळे हे पावसाळ्यातले असे वेगवेगळे उपक्रम आणि अजूनसुद्धा त्यात मजा म्हणून काही गोष्टी केल्या जातात पावसाळ्यातल्या, कुठल्या त्या मी सांगणारच आहे. छान गाण्यांच्या सोबतीने मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ॲडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम
0: एकत्र
1: येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का

0: सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
3: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका।
4: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे।
3: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा। तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य।
4: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते। योग्य रिटर्न तर लवकर रिफंड।
3: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता। आयकर विभाग, भारत सरकार।
0: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मंडळी, मनस्पर्शी आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण मगाशी बोललो की आता पावसाळा आहे, त्यानिमित्ताने बऱ्याचशा काही काही उपक्रम असतात, जसं वृक्षारोपण असतं, काही जण बिया झाडांच्या एकत्र करतात. तसं शुभांगी कारेगर यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यासुद्धा अशा बिया एकत्र करतात. आता रानमेवा असतो, त्याच्याही बिया त्यांनी एकत्र केल्या आणि त्याची छोटीशी झाडं त्या करतात आणि तिथे जाऊन लावतात. किंवा जिथे शक्य आहे तिकडे तुम्ही प्रवासात असाल तिकडे ह्या बिया त्या तिथे टाकतात. त्यातल्या रुजतील किती किंवा काय हा प्रश्न नाही, पण आपण जितक्या मॅक्सिमम तिथे टाकू शकू तेवढ्या टाकलं की त्यातल्या थोड्या तरी नक्की रुजतील आणि त्याची सुंदर अशी झाडं येतील अशी आपण नक्कीच आशा करू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये हे ज्या प्रकारे असतं उपक्रम, तसंच एक गोष्ट केली जाते ते म्हणजे भिजणं बऱ्याच जणांना आवडतं पावसाळ्यामध्ये, कारण पाऊस खूप छान पडत असतो, धबधबे आजूबाजूला, अतिशय निसर्ग छान झालेला आहे, विहंगम दृश्य दिसत असतात डोंगरांमध्ये हे धबधब्यांची. आणि या धबधब्याखाली जाण्यासाठी, भिजण्यासाठी, या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी बरीच जण आपल्यापैकी ट्रिप्स असतील ते ट्रिप्स काढतात आणि तिथे जातात. तर अशा गोष्टी म्हणजे तिथे उपक्रम कसे असतात किंवा ट्रेकिंग केले जातात, तर ह्याचा काही उद्देश असा असतो की पावसाळ्यामध्ये जे जीवजंतू असतात ते कधी कधी ते आपल्याला बाकीच्या ऋतूंमध्ये दिसत नाहीत, पण जी जैवविविधता आहे ती आपल्याला पावसाळ्यात दिसता येते. त्यामुळे हा एक उपक्रम असतो की तिथले जैवविविधता असेल किंवा तिथले असे जे जीव जे फक्त पावसाळ्यात दिसतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे उपक्रम तिथे राबवले जातात. पण जेव्हा आपण फक्त मजेसाठी किंवा विरंगुळा किंवा छान अशी सहल आपण कुठल्याही ठिकाणी नेतो पाण्याच्या ठिकाणी मुख्यत्वे, तेव्हा तिथे काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि ही काळजी का घ्यायची, तर तिथे काही अपघात होऊ शकतात आणि ते होऊ नये, आपल्या जीवावर बेतू नये, यासाठी सतर्क करण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठीचा हा आजचा दिवस आहे. कुठला दिवस आहे ते मी सांगते, पण छान गाणी लावते आणि त्याच्यानंतर आपण बोलूया त्याविषयी.

भटले मगवाचे ने बदणार कधी कर पडले सगळ्यात तुझे पण कर पडले सगळ्यात तुझे पण

मंडळी, आजचा दिवस मी मगाशी म्हटलं तसं की वर्ल्ड ड्रोनिंग प्रिव्हेन्शन डे, म्हणजे आपण बुडू नये यासाठी प्रिव्हेन्शन, काळजी घेण्याचा हा आजचा दिवस आहे. कारण दिसायला असं दिसलं की किती जण असे बुडत असतील, तर आपण अहवाल बघितला किंवा आकडेवारीनुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या काही लाख लोकांचा वर्षभरात बुडून मृत्यू होतो आणि हे प्रमाण खूप आहे. आणि हे टाळण्यासाठी पावसाळ्यामध्ये नद्या नाले सगळंच भरभरून वाहत असतं, धबधब्यांच्या खाली आपण भिजायला जातो आणि अचानक त्याचा पाण्याचा प्रवाह वाढला की आपल्याला लक्षात येत नाही की आपण कसं पोहायचं किंवा कसं त्याच्यापासून वाचायचं. आणि त्याच्यासाठी म्हणून हा आजचा दिवस आहे. ही जागरूकता निर्माण करण्यासाठी लहान मुलांना सुद्धा पोहणं शिकवायचं किंवा त्याच्या बरोबरीने कुठेही आपण गेल्यानंतर काळजी कशी घ्यायची, काही आव्हानं आली तर त्याला सामोरं कसं जायचं, हे सुद्धा त्याचबरोबरीने शिकवलं पाहिजे. जनजागृती करण्यासाठीचा हा आजचा दिवस. आणि त्याच्यामध्ये आपण खूप खोल पाण्यात न जाता सुरक्षेची उपकरणं जी असतात त्याचा वापर हा झालाच पाहिजे आणि तो कटाक्षाने होणं खूप गरजेचं आहे. सुरक्षेचे जे नियम आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता आपण जर व्यवस्थितरित्या सगळी काळजी घेऊन जर आपण धबधबे किंवा जिथे तुम्हाला पोहायला जायचं आहे त्या समुद्रकिनाऱ्यांवर सुद्धा जायचं असेल तर आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. सूचना ह्या लक्षात घेणं गरजेचं असतं की कधी ओहोटी आहे, भरती आहे, हे सगळं बघून तिकडे जाणं. कारण पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर आपलं पोहणंसुद्धा तेवढं स्ट्रॉंग तिथे राहत नाही आणि बरेचदा मग असं होऊ शकतं की आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण नाही ते करू शकलो. तर मग अशी भीती ठेवण्यापेक्षा मनामध्ये आपण आधीच ती काळजी घेऊया आणि ह्या सगळ्या पावसाळा ऋतूचाच एकूणच आस्वाद घेऊया. याच नोटवर मी इथे थांबवते मनस्पर्शी हा आपला कार्यक्रम. युवा तरंग या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणारच आहोत बरोबर 11 वाजता, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू झाला आहे आणि मी ममता बर्वे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव। श्रोत्यो, या अभंगाची अगदी प्रचिती येणारा हा आजचा दिवस आहे। काही मैल चाललो तुझ्या दर्शनाची आस, त्याचा ध्यास आणि मुखात फक्त तुझं नाव, ते म्हणजे पांडुरंग। मंडळी, वारकऱ्यांचा श्वास म्हणजे विठ्ठल पांडुरंग।

रंग आणि त्याच्याच रंगात तो रंगलाय, अक्षरशः न्हाऊन निघालाय. आजचा दिवस खास आहे पांडुरंग भक्तीसाठी, विठ्ठल भक्तीसाठी, तो म्हणजे आषाढी एकादशी. वारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात जमलेले आहेत आणि त्याच्याच नावाचा जयघोष चालू आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी. त्यांनी संगीत विशारद केलेलं आहे, त्या संगीत शिक्षिका आहेत. कीर्तन अलंकार, कीर्तन मधुकर आणि कीर्तन रत्नाकर या त्यांनी पदव्या मिळवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कीर्तन शास्त्रामध्ये त्यांनी बी ए केलेलं आहे. त्यामुळे आज आषाढीच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्याशी बोलण्याआधी विठ्ठलाचं छानसं गाणं लावते आणि नंतर त्यांच्याशी आपण संवाद साधणारच आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.

0: मंडळी युवातरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवातरंग या कार्यक्रमामध्ये. आषाढीच्या निमित्ताने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज तुम्ही इथे आलेला आहात. तर तुमच्या मुलाखतीची सुरुवात आपण त्याच्याच जयघोष करून विठ्ठलाचा करायची.
1: अगदी नक्की.

0: कीर्तन परंपरेची सुरुवात आपण नामस्मरणानेच करतो आणि त्याची सुरुवात आपण करताना मंगलाचरण म्हणतो. त्यातला एक दोन ओळी मी म्हणून दाखवू का?
1: नक्की नक्की.

0: जय।
1: जय। खूप छान सुरुवात केलेली आहेत आपण मुलाखतीची। आणि पहिला
0: धन्यवाद।
1: प्रश्न मला हाच विचारायचा आहे की तुम्ही इतका अभ्यास केलेला आहे कीर्तन शास्त्राचा, तर या कीर्तन शास्त्राचा आपण अभ्यास करूया, यामागे कोणाची प्रेरणा होती का, किंवा या क्षेत्रामध्ये याचं काही कारण होतं का?
0: खरं सांगायचं तर माझे आजोबा कीर्तनकार होते, पण मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीच ते निवर्तले होते। पण माझं माहेरचं आडनाव भागवत, म्हणजे आपण एक योगायोगच म्हणायला पाहिजे, भगवंताची भक्ती करणाऱ्यांना सुद्धा भागवतच म्हणतात। तर तेव्हापासून घरातल्या सगळ्यांची इच्छा होती की म्हणजे कीर्तनामध्ये काहीतरी आपल्या घराण्याचं योगदान असावं। आणि माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार मी हार्मोनियम शिकायला सुरुवात केली, काहीतरी एक छंद असावा म्हणून। आणि मग हळूहळू हार्मोनियम, मग गाणं याची आवड निर्माण व्हायला लागली। आणि गाणं येत होतं बऱ्यापैकी, संगीत विशारदही झाले नंतर पुढे। आणि मग लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मी ठाण्याहून दादरला आले आणि दादरच्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेमध्ये विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे, त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्येही अखिल भारतीय कीर्तन संस्था आहे। तिथे योग आला काही भेट देण्याचा, कोणाला पेटीची साथ करण्याचा, आणि मग आवड निर्माण झाली। आणि म्हणजे घरी आता आपल्या आजोबांची परंपरा आपण चालवूया अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली। आणि कीर्तनाच्या वर्गाला प्रवेश घेतला आणि मग घरी सांगितलं, म्हणजे एक वर्ग अटेंड केला आणि मग म्हणजे आपल्याला हे झेपतंय की नाही सगळं, कारण शाळेची नोकरी आणि तिथे द्यायला लागणारा वेळ, हे सगळं करून जमेल की नाही असं करून मग हा चला आपण करूया असं करून मग त्या वर्गाला अभ्यासाला सुरुवात केली। आणि अर्थात घरातल्या सगळ्यांनी मनापासून पाठिंबा दिला, कारण हा 3 वर्षाचा कोर्स असतो अखिल भारतीय कीर्तन संस्थेमधन कीर्तनालंकार जी पदवी आपल्याला मिळते, त्याचा 3 वर्षाचा कोर्स असतो। आणि ह्या 3 वर्षामध्ये खरोखर म्हणजे अंतर्बाह्य बदलून जाणं म्हणजे काय असतं त्याचा अनुभव मी स्वतः घेतला। एकतर भगवंताच्या खूप जवळ आपल्याला जायला मिळतं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एक कीर्तनकार म्हणून, कारण तुम्ही कुठेही दर्शनाला गेलात ना तर अक्षरशः एका सेकंदामध्ये आपल्याला बाजूबाजूला व्हायला लागतं, त्या मूर्तीकडे आपल्याला धड बघताही येत नाही आणि तिथे त्याच्या समोर तासभर दीड तास उभं राहून आपल्याला कीर्तन सेवा करायची संधी मिळते, ही खरोखरच खूप भाग्याची गोष्ट आहे। आणि मग या मध्ये एकदा सुरुवात केल्यानंतर इतकं गोडी लागली, इतकी आवड लागली, इतकी अभ्यासाची सवय लागली की त्यामध्ये रमूनच जायला झालं खरं सांगायचं तर। आणि माझ्या गुरु पहिला म्हणजे विजया वैशंपायनताई यांनी कीर्तनाची सगळी पार्श्वभूमी, कीर्तनामधले सगळे बारकावे हे इतके छान समजावून सांगितले, कारण कीर्तन ही सोपी गोष्ट नाही आहे हो। कीर्तन हे जवळपास एकपात्री प्रयोग असल्यासारखं आहे, याच्यामध्ये तुम्हाला संगीत यायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला भाषेची साहित्याची चांगली जाण पाहिजे आणि शिवाय संगीताची सुद्धा जाण पाहिजे। हे सगळं आमच्या विजयाताईंनी आम्हाला खूप छान समजावलं आणि त्याच्यामुळे जे काही योगदान थोडंफार देऊ शकतोय ते आम्ही देऊ शकतोय।
1: खूप छान। आज आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसाचं काय महत्व आहे?
0: आषाढी एकादशी म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर आषाढी एकादशी म्हणजे एकादशी दुप्पटाशी असं म्हणतात खरं, पण देवशयनी एकादशी हे आजच्या दिवसाचं खरं महत्वाचं उद्दिष्ट आहे। म्हणजे आजच्या दिवशी असं म्हणतात की देव विश्रांती घेतात। आता रूढ अर्थाने म्हणायचं झालं तर असं देव कधी विश्रांती घेईल का हो, कारण देवाला आपल्या भक्तांची काळजी असते, अहोरात्र असते, त्यामुळे देव अशी विश्रांती घेणं काही शक्य नाही। पण ह्याचा एक खूप छान अर्थ आपल्या भारतीय संस्कृतीशी खूप छान पद्धतीने जोडला गेलाय, तो म्हणजे आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे, आणि या कालखंडामध्ये आपली छान शेती उभारणं आणि आपल्या म्हणजे समाजाला आपल्या आजूबाजूच्या लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देणं ही या शेतकऱ्याची जी जबाबदारी आहे ती पार पाडत असताना भगवंताचं नामस्मरण करणं ते चालूच असतं अहोरात्र त्यांचं. पण तू या कर्मकांडामध्ये किंवा वेळ घालवू नकोस, स्वतः शेतीकडे लक्ष दे बाबा, असं कदाचित देव सांगत असू शकेल नाही का? आणि मग हे चार महिने हा देव विश्रांती घेतो आषाढीपासनं आणि तो कार्तिकीला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात बरं का, त्या कार्तिकीला त्या भगवंताला उठवण्यासाठी पुन्हा जशी आषाढी एकादशीला वारी निघते तशी ह्या कार्तिकी एकादशीला सुद्धा वारी भगवंतापर्यंत पोहोचते आणि तिला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. त्यामुळे आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातली एकादशी. पण देव सुद्धा असंच आपल्याला सांगतो की आधी प्रपंच करावा नाही तर का मग साधावे परमार्थ विवेका. म्हणून आधी बाबा तू काम कर, शेतात शेतात काम करताना माझं नाम घे, काही अर्थ नाहीये. पण आधी आता तू तुझ्या प्रपंचाकडे लक्ष दे आणि मग परमार्थ कर असं देव सुद्धा आपल्याला सांगत असेल. आता या आषाढी एकादशीच्या पासून चातुर्मास सुरू होतो आणि हे चार महिने बरेच जण व्रत वैकल्य करत असतात. याच्यात सुद्धा आपल्याकडे फार पूर्वीपासून असं सांगितलं जातं की ह्या कालखंडामध्ये कांदा लसूण वर्ज करावा. तर ह्याला सुद्धा आपण वैज्ञानिक प्रमाण सुद्धा देऊ शकतो, वैद्यकीय प्रमाण सुद्धा देऊ शकतो की ह्या कालखंडामध्ये मुळात आपली पचनशक्ती ही थोडीशी अधू म्हणा किंवा काय त्याला थोडासा त्रास झालेला असतो, त्याच्यामुळे शक्यतो सात्विक अन्न खावं आणि आपल्या

0: कांदा लसूण घातलं की त्याच्यामध्ये मसाला असतो, त्याच्यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. वांग हे सगळे पदार्थ या कालखंडामध्ये शक्यतो खाऊ नयेत. ही आपल्या वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा आपल्याला आवश्यक असलेली गोष्ट आहे. म्हणजे आपली ही जी व्रत वैकल्य जी काही आहेत ना, ही खरोखर एक प्रकारचं सायन्स बेस्ड आहे, त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा खरं तर. त्यामुळे कांदा लसूण सोडणं हा एक नेम झाला तरी ते खरोखर पचायला कठीण असतं, म्हणून या कालखंडामध्ये कांदा लसूण खाऊ नये. असे बरेच या आषाढी एकादशीची आपल्याला माहिती सांगता येऊ शकते. एक छोटीशी गोष्ट सांगू का?
1: हो सांगा ना.
0: म्हणजे ही आषाढी एकादशी आहे ही एक देवता स्वरूप आहे असंही म्हटलं जातं. मृदमान्य राक्षसाने तप केलं आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं. भोळा शंकर वर देण्यामध्ये सगळ्यात पचाईत असलेला आणि ह्या भोळ्या शंकराने या मृदमान्य राक्षसाला वर दिला, तो अजिंक्य झाला आणि नेहमीप्रमाणे त्यांनी सगळ्या देवलोकांना त्राही त्राही त्राही करून ठेवलं. हे सगळे देव त्रिकुट पर्वतावरती एका आवळीच्या वृक्षाच्या खाली गुहेमध्ये दडून बसले आणि प्रचंड आषाढ महिना होता त्यामुळे प्रचंड पाऊस पडला आणि या देवांना मंगल स्नान घडलं वर्षावाचं त्या पर्जन्यधारांचं आणि त्यांच्या श्वासांपासून एक देवता एक शक्ती निर्माण झाली असं म्हणतात. आणि ही शक्ती म्हणजे एकादशी आणि या एकादशीच्या शक्तीने या मृदुमान्य राक्षसाचा हे केलं वध केला आणि पुन्हा देवांना आपलं देवत्व परत मिळालं अशी सुद्धा एक आषाढी एकादशीची गोष्ट सांगितली जाते.
1: अशा आख्यायिका आपण म्हणतो की याच्याशी संबंधित काही गोष्टी असतात, पण तुम्ही मगाशी म्हणालात तसं की ह्याला कुठेतरी आधीच्या तुम्ही जे सांगितलं की ह्याला काहीतरी एक सायंटिफिक कारण असेल किंवा असू शकतं आणि ते आपण शोधण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण ह्याविषयी
0: तर नक्कीच गरजेचं आहे.
1: आपण याविषयी नक्कीच बोलणार आहोत. एक छोटंसं गाणं लावते आणि आपण पुन्हा परत येऊया. श्रोते हो, तुम्ही ऐकताय FM गोल्ड चॅनल. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने आपण संवाद साधतोय डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी. कीर्तनाविषयी बोलतोय, भक्त परंपरेविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, संत परंपरेविषयी बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा FM गोल्ड चॅनल.

0: मंडळी युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण शिल्पा पटवर्धन डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी संवाद साधतोय. आज आषाढी एकादशी निमित्त त्यांच्याशी बोलतोय. तर विठ्ठल रखुमाई पंढरपूर वारी ह्याला महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्व आहे आणि खूप छान परंपरा सुद्धा आहे. तर अनेक संत सुद्धा महाराष्ट्राला लाभले आहे ज्यांनी विठ्ठल भक्ती केली. तर त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या भक्तीविषयी उलगडून सांगाल का?
1: अगदी नक्की. आपली ही जी भक्ती परंपरा आहे ह्याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात. तर ह्या वारकरी संप्रदायामध्ये एक खूप छान संज्ञा म्हणली जाते की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला ते कळत. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी या भागवत धर्माची या वारकरी संप्रदायाची उभारणी केली आणि संत तुकारामांपर्यंत हा वारसा, म्हणजे संत तुकारामांनी त्याचं कळसत्व भूषवलं. हा वारसा संपणारा नाहीये, हा वारसा चालूच राहणार आहे शतकानुशतक. अहो, आपला पांडुरंगच 28 युग त्या विटेवरती उभा आहे. मग ही संतांची मांदी आई म्हणतात त्यांना. संतांची मांदी आई ज्ञानेश्वरांपासून सुरू झाली. ज्ञानेश्वरांनी आपल्या आराध्याला आपल्या समाजासाठी खुलं केलं. त्याची भक्ती काय असते ती संत ज्ञानेश्वरांनी लोकांपर्यंत रुजवली, पोचवली. अहो, ही चार भावंड जी आहेत ती खरोखर किती महान आहेत बघा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. म्हणजे आम्ही कीर्तनकार सांगतो की या भगवंताची भक्ती करायची असेल तर आधी तुमची सगळ्यामधनं निवृत्ती झाली पाहिजे. आता ही निवृत्ती व्हायची म्हणजे काय, गळ्यामध्ये रुद्राक्षांचा माळा घालायचा किंवा भगवी वस्त्र घालायची असं नाही. मनातून सगळ्यामधनं निवृत्ती व्हायला पाहिजे. मग तुला ज्ञान व्हायला पाहिजे की बाबा असा कोणीतरी आहे की ज्याची आपल्याला भक्ती करायची. हे ज्ञानदेव आपल्याला सांगतात. आणि हा जो मार्ग आहे या भगवंतापर्यंत जाण्याचा तो सोपान, म्हणजे सोपान देव महाराज ती आपल्याला नेतात तिथपर्यंत. आणि मग आपल्याला ती मुक्ताबाई ही मिळते असं आम्ही कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो. पण ह्या कोणाचंही योगदान अक्षरशः म्हणजे अलोट आहे, अवीट आहे. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरी ना तिन्ही लोक. आणि हे इतकं छान आहे ना की ज्ञानेश्वरांच्या शब्दांनी मनामध्ये लोकांच्या इतके भाव जागवले. ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या विरहिणी असू देत, म्हणजे पहिलं तो गे का

0: शकुन जे माए तांगता है, पहिली बतो के काऊ को कताए। कसला शकुन सांगतोय तो आहे तिकडे, त्याच्याबद्दलचा शकुन सांगतोय, अशा प्रकारच्या विरहिणी ज्ञानेश्वरांनी रचल्या। आणि सगळ्यात त्यांचं महान योगदान म्हणजे त्यांनी केलेलं ज्ञानेश्वरी हे ग्रंथ रचला आणि त्याच्याबरोबरचं पसायदान। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान। जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाजो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। किती मोठा म्हणजे ही संत परंपरा आहे, ह्याच्यामध्ये हे जे शब्द आहेत त्यांनी रचलेले हे ह्याला अभंग म्हणतात बरं का। अभंग म्हणजे कधीही भंग न पावलेले। आता 1200 शतकामध्ये लिहिलेले हे शब्द आता सुद्धा आपल्याला इतके जाणवतात की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। आणि हे अभंग कधीही भंग नाही पावले आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप मोठा वाटा या भगवत भक्तीमध्ये आहे। संत एकनाथ महाराज आहेत, संत एकनाथ महाराजांनी लोकांमध्ये खूप छोट्या छोट्या साध्या साध्या शब्दांमधन ती भाव भक्तीची वात रुजवली, ज्योत रुजवली। आणि म्हणजे मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, अशा प्रकारे एखाद्या स्त्रीच्या मनातल्या भावना। आणि मग शेवटी एका जनार्दनी समरस झाले तो रस येते नाही असं म्हणून त्या भगवंतापर्यंत तिला नेण्याचं काम केलं। माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तेरी असं म्हटलं। हे संत छोट्या छोट्या त्यांच्या रचनांमधन खूप काही सांगून जायचे। आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा कोणाचा वाटा असेल तर तो संत तुकाराम महाराजांचा। संत तुकाराम महाराजांची गाथा ही इंद्रायणीमध्ये नष्ट करण्यात आली आणि पुन्हा ती तरली असं म्हणतात। ह्या संत तुकाराम महाराजांची अभंग भगवंतापर्यंत पोचलाय की नाही ते बघण्याची सुद्धा एक कसोटी होती बरं का। हे सुद्धा आम्ही कीर्तनामधनं सांगतो पुन्हा एकदा की त्याला किती आधार आहे हे बघायचं। आपण पण त्याच्यावरती विश्वास किती होता हे आत्ताच्या घडीला बघणं खूप महत्वाचं आहे। कारण तुकाराम महाराज अभंग रचायचे आणि तो अभंग पंढरपूरच्या भगवंतापर्यंत पोचलाय की नाही, पंढरीनाथापर्यंत पोचलाय की नाही हे बघण्यासाठी त्या काळी प्रचलित असलेलं तांब्याचं जे नाणं होतं ते ते तापवायचे आणि आपल्या जिभेवर ठेवायचे।
1: अरे बापरे!
0: आणि त्याचा जर चटका बसला तर हा अभंग भगवंतापर्यंत पोचला नाही म्हणून तर तो रद्द करायचे, आणि चटका नाही बसला तर तो भगवंतापर्यंत पोचलाय म्हणून तो लिहून काढायचे। अशी भक्ती, अशी श्रद्धा, अशी निष्ठा ही त्या संतांमध्ये होती, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या रचना त्या अभंग आहेत। त्या फक्त गीत गाणी किंवा नाहीयेत, त्याच्यामधनं जी भक्ती पोचली आहे ती साक्षात भगवंतापर्यंत पोचले। म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला ते कळत असं म्हटलं जातं। आणि हा पंढरीनाथ, हा विठ्ठल, हा कसा आहे माहितीये का तुम्हाला? हा आहे लेकूरवाळा। ही विठ्ठू माऊली आहे म्हणजे विठ्ठू

0: म्हणजे ही संत परंपरा फक्त संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यापुरतीच नव्हती, तर मुक्ताबाई, जनाबाई यांच्यासारख्या अखंड स्त्री संतांनी सुद्धा या मांदियाळीमध्ये आपली आपली माळ ओवलेली आहे.
1: खरंय खरंय. आपण याच्याविषयी पुढेही बोलणारच आहोत. एक व्यावसायिक विश्रांती, गाणं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा परत येऊया.
0: हो चालेल.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: मंडळी युवा तरंग आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आपण कीर्तनकार डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी संवाद साधतोय. तर वारीला सुद्धा खूप मोठा इतिहास आहे किंवा त्याचं महत्व आहे, तर ते काय आहे आजच्या दिवशी?
1: नक्कीच, वारी याचा मराठीमध्ये आपण जर अर्थ म्हटला तर आपण म्हणतो दैन्य दुःख निवारी. इथे वारीमध्ये पंढरपूरला जाणं म्हणजे किती गंमत आहे बघा. ह्या पंढरपूरला संतांचं माहेर म्हणतात. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी असं संत याचा उल्लेख करतात. किंवा जाई नगे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया. आपल्या स्त्रियांच्या संदर्भामध्ये म्हटलं तर माहेर या शब्दाचा अर्थ वेगळा आहे की आपल्या आईची आपल्या वडिलांची जी जागा असेल ते माहेर. पण या संतांना सुद्धा माहेरी जावं असं वाटतं कारण इथे माहेरी जाणं म्हणजे सगळं दुःख विसरून जायला होतं नाही का. आपण सासूरवाशिणी जेव्हा माहेरी जातो तेव्हा आपलं कसं मनामध्ये खूप आनंद निर्माण होतो. माहेरी जाताना सुद्धा किती भराभरा बॅग भरतो. आईला हे आवडतं, भावाला हे आवडतं, वहिनीला हे आवडतं, भाचरांसाठी काहीतरी घेतो. तसं हे वारकरी म्हणजे वारीला जाणाऱ्या लोकांना वारकरी असं म्हणतात. आणि हे वारकरी आपल्या सगळ्या प्रपंचातल्या काळजा चिंता सगळं विसरून ह्या वारीला जातात. या वारीला म्हणजे ही एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण एखाद्या तीर्थस्थानी जेव्हा जातो तीर्थक्षेत्री जेव्हा जातो तेव्हा आपण म्हणतो यात्रेला जातो. पण पंढरपूरला जाताना म्हणतात वारीला चाललोय म्हणून. कारण ही वारी ही अविरत चालणारी असते, ही कधी संपत नाही म्हणून ती वारी. आणि तिथे जाणारे जे वारकरी या वारीमध्ये काय मिळतं बरं, या वारीमध्ये हे वारकरी जर जातात ना त्यांना मंदिरात सुद्धा जाणं कधी कधी शक्य होत नाही. ते कळसाचं दर्शन घेतात आणि पुन्हा मागे सरतात. मग ह्या वारीची गंमत अशी आहे की हे वारकरी असं म्हणतात की आमची ही विठू माऊली माऊली स्वरूप मातृस्वरूप जी आहे तिलाच आम्हाला भेटायची इतकी इच्छा झालेली असते की ती या दिवशी कळसावरती येऊन विराजमान झालेली असते की कोण कोण येतंय मला भेटायला, माझा ज्ञान आला का, माझा तुका आला का, माझा नामा आला का, माझे वारकरी आले का, असं बघण्यासाठी ही पंढरपूरच्या कळसावरती विराजमान झालेली असते. आणि म्हणून या वारीला अनन्य साधारण महत्व आहे. या वारीला जाणारे जे वारकरी असतात त्यांना एखाद्या तळावरती उतरवलं जातं. इथे अनेक असे खडे दगड असे सुद्धा पसरलेले असतात. तर हे जे वृत्तांकन करणारे पत्रकार जे असतात त्यांनी एका वारकऱ्याला विचारलं की बाबा रे इथे तर एवढे खडे आहेत हे तुम्ही आता इथे झोपणार तर तुम्हाला हे टोचणार नाहीत का. तर तो वारकरी म्हणाला की अहो हे प्रपंचातले खडे विसरण्यासाठी दगड विसरण्यासाठी आम्ही इथे येतो. तर हे खडे आम्हाला अक्षरशः मुलायम मृदू असे वाटतात. इतकी हा विठ्ठल

0: वरती त्यांची भक्ती असते, श्रद्धा असते, आणि म्हणून हे वारकरी सगळ्या आपल्या चिंता काम सगळं सोडून या पंढरीनाथापर्यंत येत असतात. या वारीची सुरुवात कधी झाली असं तुम्ही विचारलं तर हे खरं तर म्हणजे असं म्हणतात की पहिला जो कोणी वारकरी होता तो भगवान शंकर होता. आणि पंढरीनाथांनी तर पंढरीनाथांना दर्शन घेतल्यानंतर त्यांनी विचारलं मी कुठे बसू, तर त्यांनी सांगितलं मस्तकावरती विराजमान हो माझ्या असं म्हटलं जातं. पण ही आत्ताची जी आपण वारी बघतो, आत्ताचं जे हे वारीचं जे स्वरूप आहे, या वारीमध्ये जी शिस्त लागली ना, या शिस्तीचं फार महत्व आहे. म्हणजे लाखोंच्या संख्येने हे वारकरी इथे येतात, टाळ मृदुंग यांचा गजर करतात आणि मुखाने सतत अभंग म्हणत असतात. आणि ह्याची सुद्धा एक शिस्त आहे.
1: बरोबर.
0: आणि ही शिस्त या संपूर्ण वारकरी संप्रदायाला लावली गेली ती अर्फळकर बुवांनी.
1: बर.
0: हैबत बुवा अर्फळकर असं त्यांचं नाव आहे. महाजी शिंदेच्या घराण्यामध्ये हे होते आणि परंपरा म्हणून कपाळावरती नाम लावणं, गळ्यामध्ये तुळशी माळा घालणं असं त्यांचं सुरू होतं. सैन्यामध्ये होते. पण एक त्यांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग झाला की त्यांनी त्या भगवंतापर्यंत स्वतःला समर्पित केलं आणि मग ही अभंग चाली शिस्त हे सगळं त्यांनी निर्माण केलं. एक तो चांदीचा धर्मध्वज खडा झाला, उभा झाला की सगळे टाळ शिस्तीमध्ये वाचतात, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही, त्या अभंगांच्या चाली बदलल्या जात नाहीत, तिथे खेळले जाणारे खेळ बदलले जात नाहीत, ही सगळी शिस्त या अडफरकर बुवांनी लावलेली आहे असं म्हटलं जातं.
1: बरं. आणि तुम्ही आत्ता म्हणालात तर अगदीच खरं आहे. म्हणजे आपण जेव्हा हे व्हिडिओ किंवा न्यूजच्या माध्यमातनं टी व्हीच्या माध्यमातनं आपण हे सगळं बघत असतो तेव्हा एवढी शिस्त तिथे असते की इतके भाविक आज पंढरपुरात आहेत पण कुठेही गडबड गोंधळ नाही. आणि खूपच छान पद्धतीने ती भजनं सुद्धा तिथे म्हटली जातात, नामघोष चालू असतो आणि खूप सुंदर दिसायला सुद्धा दिसतं ते.
0: नक्की. आणि तिथे ह्या संतांच्या सगळ्यांच्या दिंड्या येतात.
1: हो.
0: ज्ञानदेवांची दिंडी येते, तुकाराम महाराजांची दिंडी येते आणि त्याचा सुद्धा क्रम ठरलेला आहे. त्यातही बदल होत नाही. संत शेगावच्या संत गजानन महाराजांची दिंडी येते, त्याचाही क्रम बदललेला नाही. हो, हा क्रम सुद्धा आजही अव्याहतपणे सतत चालू आहे. हीच या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे आपण.
1: खरं खरं. आपण विठ्ठलाच्या रूपाविषयी सुद्धा बोलणार आहोत. अजूनही संतांच्या साहित्यातनं कसं समाज प्रबोधन होतं त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. पण एक व्यावसायिक विश्रांती, एक गाणं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा परत येऊ. श्रोतेहो, आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने आपण कीर्तनकार शिल्पा पटवर्धन, डॉक्टर शिल्पा पटवर्धन यांच्याशी बोलतोय. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM गोल्ड चॅनल.
2: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
3: वित्तवर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
2: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
3: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
2: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच

0: या अभंगामध्ये पंढरीनाथाच्या मूर्तीचं वर्णन केलंच आहे. पण शंकराचार्यांनी जेव्हा पंढरीनाथाचं दर्शन घेतलं तेव्हा त्यांना एक रचना स्फुरली, त्याला पांडुरंगाष्टकम असं म्हणतात. त्याच्यामधला एक श्लोक खूप प्रसिद्ध आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदागम जघन निहित पाणी मंडनम मंगलानाम तरुण तुलसी माला कज्जलम कंजनेत्रम सदल धवल हासम विठ्ठलम चिंतयामी पंढरीनाथ महाराज. म्हणजे या श्लोकामध्ये असं म्हणतात की हा जो युगानुयुगे विटेवरती उभा असलेला पंढरीनाथ आहे त्याचे दोन्ही पाय विटेवर समान स्थितीमध्ये आहेत, म्हणजे समचरण. त्याची कांती कशी आहे तर एखाद्या घन भरलेला म्हणजे पाणी भरलेला ढग असतो त्याच्यासारखी, त्या घनासारखी त्याची अंग कांती आहे. दोन्ही हात त्यांनी कमरेवरती ठेवलेले आहेत आणि दागिन्यांनी म्हटलेला असा आहे, कारण त्यांच्या कौस्तुभ मणी सुद्धा आहे गळ्यामध्ये, मकर कुंडल घातलेली आहे कानामध्ये, असा हा विठ्ठल आहे. आणि त्याच्या गळ्यामध्ये ताजी अशी तुळशी पत्रांची माळ आहे, अतिशय सुंदर असे डोळे आहेत आणि मान आणि ते मकर कुंडल घातल्यामुळे तिची मानेचा ताज पण आहे तो सुद्धा इतका छान आहे. चेहऱ्यावरती अतिशय निर्मळ असं हास्य आपल्याला दिसतंय. आणि ह्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये काय काय आहे तर त्याच्यामध्ये गोकुळामधली गुरु हाकण्याची छडी आहे, त्याच्यामध्ये कमळ आहे एका हातामध्ये, एका हातामध्ये शंख आहे आणि त्याच्या छातीवरती भृगु ऋषींची लत्ता प्रहाराची खूण सुद्धा आहे. असा सगळा हा जो विठ्ठल आहे, मस्तकावरती आपण मगाशीच म्हटलं की साक्षात भगवान शंकर विराजमान झालेले आहेत, त्यामुळे हरी आणि हर यांचं एकत्व आपल्याला ह्या मूर्तीमध्ये बघायला मिळतं. आणि ह्या पंढरीच्या विठ्ठलाच्या मूर्तीची कथा किंवा गोष्ट किंवा त्याच्या खुणा ह्या सगळ्या अजरामर आहेतच, पण तुम्ही कुठेही जा त्या भगवंताच्या त्या मूर्तीच्या चरणावरती मस्तक ठेवण्याची संधी ही फक्त आणि फक्त या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीजवळच आपल्याला मिळते. आणि तिथे जाऊन आपण एकदा का मस्तक आपण तिथे नतमस्तक झालो की जे काही समाधान मिळतं ते अक्षरशः अवर्णनीय असं आहे. आणि या रूपाचं वर्णन सुद्धा अनेक संतांनी केलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असं माऊली सुद्धा म्हणतात.
1: खरं आपण आता मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत. संतांनी त्यांच्या साहित्यातून समाज प्रबोधन केलं तर त्याच्याविषयीची काही उदाहरणं आहेत का?
0: नक्कीच. आणि ही उदाहरणं द्यायच्या आधी मला आकाशवाणीचे आणि युवा तरंगचे आणि तुमचे आभार मानायचे, कारण या युवा तरंग कार्यक्रमामधून मला माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल फार मनापासून मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. संतांनी रचना केल्या, अभंग आहे त्याचा आपण मगाशीच बोललो आणि त्याच्यामधनं समाज प्रबोधनाचं देखील कार्य केलं. ज्ञानेश्वरांनी समाजाला एका मार्गाला लावलं, एका भक्ती मार्गाला लावलं, एका विठ्ठलाची आराधना करण्यासाठी संपूर्ण समाज वळवला, इतकं मोठं कार्य केलं. त्याच्यामध्ये प्रत्येक संतांनी आपापल्या परीने भर घातली. समाज प्रबोधनाचं कार्य म्हणजे संत तुकाराम महाराजांनी वृक्षवर्ली आभासोयरी वनतरे वृक्षवर्ली आभासोयरी असं म्हणून त्या भगवंताच्या अधिष्ठानामध्ये विज्ञान सुद्धा आणलं, पर्यावरण सुद्धा आणलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल

0: असं म्हणून आपण कसं कार्य करावं हे सांगितलं की आपण असं कार्य करावं की जे बोलतोय ते आपल्या हातनं झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ह्या संतांनी सांगितलं की जे करतोय ते सांगितलं नाही पाहिजे आपण, शिवाय एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा प्रकारे एकमेकांना मदत करायला शिकवली. त्याच्याच प्रमाणे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, सगळे आपण एकच आहोत आणि म्हणूनच भेदाभेद भ्रम अमंगळ, एकमेकांना सगळे वाकून नमस्कार करतात हो. तिथे एक एका लागतील पायी हो, खेळ मांडीला वाळवंटी ठाई, अशा प्रकारे एकमेकांना नमस्कार करून तिथे भगवंताचं रूप प्रत्येकामध्ये आहे हे सांगतात संत. संतांच्या परंपरेमध्ये ही म्हणजे तुका झाला असे कळस म्हटलं तरी तुकाराम महाराजांपर्यंत ही थांबत नाही, ह्याच्या पुढे ही संतांची मानदेळी चालूच आहे. आधुनिक संत म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते संत तुकडोजी महाराज यांच्या सुद्धा रचना ह्या भगवंताला आपलंसं करताना समाजाचा उद्धार करणाऱ्या, त्यांनी ग्रामगीता लिहून लोकांना काय म्हणतात प्रबोधन केलंय त्यांचं. तसंच संत गाडगे महाराज, संत गाडगे बुवांचं कीर्तन जे चालायचं ते म्हणजे असं त्याला काही पेटी नसायची, तबला नसायचा, त्यांचा पारंपरिक वेश नसायचा. तर मग ते असे बोलता बोलता लोकांना प्रबोधित करायचे. नवसे कन्या पुत्र होती मग का कारणे लागती पती, जर नवसाने मुलं बाळ होत असती तर नवरा कशाला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये खूप छान गंमत असते ह्या संतांच्या रचनांमध्ये. आणि समाज प्रबोधनाचा सुद्धा त्यांनी ह्या अभंगांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलेलं आहे.
1: खरंय खरंय. तुम्ही आता सांगितलं की समाज प्रबोधन, तर आता जो तुम्ही संत तुकडोजी महाराजांनी यांचा उल्लेख केला तर त्यांचे जे अभंग किंवा आपण हे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की अगदी मुळात आधी समाजात वावरून अगदी काय चाललंय हे त्यांचं त्यांना भान होतं आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण ते प्रबोधन कसं करायला पाहिजे, कुठल्या व्यवस्थित शब्दात मांडून ते करायला पाहिजे हे सगळे त्यांच्या रचनातनं आपल्याला खरंच खूप शिकायला मिळतं. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की काहीशे वर्षापूर्वी लिहिलेल्या गोष्टी अजून सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा कुठेतरी अवलंब करू शकतो आणि त्या अजूनही आपल्याला शिकवतायत की नक्की भक्तिमार्ग म्हणजे काय, भक्तीने पुढे जाणं किती खडतर असू शकतं पण तरी सुद्धा आपण कसं देवापर्यंत पोहोचू शकतो, या सगळ्या गोष्टी खरंच या सगळ्या रचनांमधनं शिकण्यासारख्या आहेत, त्यांच्या साहित्यामधनं शिकण्यासारख्या आहेत, त्यांच्या पूर्ण आयुष्यातूनच खरं तर या सगळ्या शिकण्यासारख्या आहेत. त्यांनी जसं त्यांचं आयुष्य घालवलं त्याच्यावरनं सुद्धा. आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने प्रथम तुम्हाला शुभेच्छा देते त्याच्या. आणि म्हणजे आधी शुभेच्छा आपण घेतल्याच होत्या, छान तुम्ही गजर केलात त्याच्यातून आपण शुभेच्छा दिल्या, आपल्या श्रोत्यांनाही शुभेच्छा मी देते. आणि तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात त्यानिमित्ताने मी खूप खूप तुमचे धन्यवाद मानते. आपण एकूणच आषाढी एकादशी निमित्त आज बोललो युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये. कीर्तनकार डॉक्टर शिल्पा पटवर्धन या आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी खूप काही गोष्टींवर आपल्याशी त्या बोलल्या, जसं कीर्तनशास्त्र किंवा आषाढी एकादशीचं महत्त्व असेल, वारीचं महत्त्व असेल, विठ्ठलाच्या रूपाविषयी किंवा संतांच्या साहित्यातनं काय प्रबोधन झालं याविषयी आपण बोललो. आणि इथेच मी आपला युवा तरंग हा कार्यक्रम थांबवते आहे. पुन्हा अर्थात आपण भेटणारच आहोत रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण ह्या आषाढी एकादशीनिमित्त बोललो तर पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांना मी आषाढी एकादशीला शुभेच्छा देते. आपण रंजक सफरमध्ये भेटूच या थोड्याच वेळात.

0: गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आणि न्यूज ऑन AI

आर ॲपवर सुद्धा तुम्ही ऐकू शकता. मी ममता बर्वे तुमच्या सर्वांचं स्वागत करते. रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू झाला आहे. श्रोते हो, भावगीत गायक, चित्रपट निर्माते, संगीत दिग्दर्शक, पार्श्वगायक आणि अतिशय प्रतिभावान असे कलाकार ज्यांनी स्वतःचं असं युग निर्माण केलं आणि रसिकांच्या मनावर त्यांच्या गाण्यांनी अक्षरशः अधिराज्य गाजवलं संगीतसृष्टीमध्ये आणि मराठी संगीतसृष्टीमध्ये, तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे असे बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत रंजक सफर या आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात आज आषाढी आहे आणि बाबूजींचं नाव, तर याच गीताने, मी विठ्ठलाच्या गीतानेच आपल्या रंजक सफर या कार्यक्रमाची सुरुवात करते.

0: मंडळी रंजक सफर हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि आज सुधीर फडके यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयी बोलतोय. त्यांचा जन्म झाला कोल्हापूरमध्ये, शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं. गायनाचार्य पंडित वामनराव पाध्ये आणि बाबूराव गोखले यांच्याकडे बाबूजींनी काही वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. अधिक संगीत साधनेसाठी त्यांनी ते मुंबईला आले. त्याच्यानंतर पहिला त्यांचा जो कार्यक्रम झाला, जाहीर कार्यक्रम गायनाचा, तो त्यांचा मिरजेमध्ये झाला. आणि आकाशवाणीवरचा पहिला कार्यक्रम झाला 1937. त्यांनी फक्त आपलं महाराष्ट्रामधलं गाणं, त्याचं आकलन किंवा त्याचा अभ्यास केला असं नाही, तर खानदेश असेल, विदर्भ असेल, बिहार असेल, पंजाब, राजस्थान, बंगाल अशी त्यांनी भ्रमंती केली. आणि या भ्रमंतीमध्ये त्यांना तिथलं संगीतसुद्धा जवळून अनुभवण्यास मिळालं. कोलकात्यामध्ये त्यांनी एका ग्रामोफोन कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली, पण काही कारणांनी ते परत पुन्हा कोल्हापूरमध्ये आले. आणि त्याच्यानंतर त्यांनी HMV साठी काही गाणी गायली, ध्वनिमुद्रिका केल्या. तर एकूणच म्हणजे आपण एक आपल्या लक्षात येतं की ते इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यामुळे त्यांचा जो गाणं किंवा गायनाविषयीचा जो अभ्यास होता, त्या वेगवेगळ्या देशां किंवा त्या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे, कलकत्ता असेल, पंजाब असेल, तिथल्या काही गोष्टींचा किंवा गाण्याच्या पद्धतीचा प्रभावसुद्धा पडला. आणि अर्थात मग त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. त्यांना मुळात खरं तर शास्त्रीय संगीतामध्ये जास्त गोडी होती, पण अर्थात त्या शास्त्रीय संगीताचा अभ्याससुद्धा त्यांचा आपल्याला जेव्हा आपण त्यांची गाणी ऐकतो तेव्हा असं लक्षात येतं की एकूणच त्या शास्त्रीय संगीताचा अभ्यास केल्यामुळे विविध रागांवर आधारित अशी त्यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयी बोलतोय आणि छान गाणीसुद्धा ऐकतोय, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा FM Gold Channel.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे, केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: '96, '95, '94, '93, '92, '91
4: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
3: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
4: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
3: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
4: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
3: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
4: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका. सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
5: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. ही क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
3: गुरुर्ब्र

0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
0: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

0: की म्हणजे बाबूजी यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयी बोलतोय. 1946 सालापासून बाबूजींनी एकंदर 84 मराठी 22 हिंदी चित्रपट एकूण 877 गीतं संगीतबद्ध केली. 144 मराठी आणि 9 हिंदी चित्रपटांमधली तर 511 गीतं त्यांनी गायली. अनेक त्यांची हिंदी मराठी गाणी अजरामर झाली आहेत. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, प्रपंच, संत वाहते कृष्णामाई, भाभी की चुडिया या चित्रपटांचं संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायन म्हणून त्यांना पारितोषिकंसुद्धा मिळाली. 1955 साली पुणे आकाशवाणीवर प्रसिद्ध झालेल्या आणि साहित्यिक गदी माडगुळकर यांनी रचलेल्या गीतरामायणातील गीतांना बाबूजींनी जी उत्स्फूर्त चाल दिली ती स्वतःसुद्धा त्यांनी गीते गायली आणि खूप मोठा इतिहास घडला. त्या गीतरामायणामधले म्हणजे जे त्यांनी भावोत्कट असे शब्द किंवा त्यांची स्वररचना असेल किंवा ते स्वतः म्हणताना त्या गीताचा तो प्रसंग लोकांपर्यंत कसा पोहोचेल ह्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला त्यांच्या ह्या गीतांमधनं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तो झालेला दिसतो.
1: विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणे श्रीरामाने त्राटिका राक्षसीचा वध केला. त्यावेळी देवगंधर्वानी आकाशातून पुष्पवृष्टी केली. श्रीराम लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आले. यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या मारीजी राक्षसाला श्रीरामानी मानवास्त्र सोडून समुद्रामध्ये बुडवून दिलं. अग्नेय अस्त्रानं सुबाहूचा वध केला आणि विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. ह्याच वेळी मिथिलाधिपती जनकराजाकडे एक मोठा यज्ञ होणार होता. महर्षी विश्वामित्र आणि त्यांच्या आश्रमामधले आश्रमीय त्या यज्ञासाठी मिथिलेला जायची तयारी करू लागले. राम लक्ष्मणाने आपल्याबरोबर यावं म्हणून ते त्यांनाही पण आग्रह करू लागले.

0: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
1: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
0: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती आवश्यक.
1: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
0: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
2: रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
3: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

कार्यक्रम सुरू आहे आणि आपण सुधीर फडके यांच्याविषयी बोलतोय. आज त्यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने. मगाशी मी गीतरामायणाविषयी बोलले तर त्यांच्या गीतरामायणाचे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, तेलुगू भाषेतसुद्धा रूपांतर झालं. ही गीतरामायणातली जी गाणी होती ती त्यांनी बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली आणि एक समीकरणच तयार झालं की गीतरामायण म्हणजे बाबूजी. शास्त्रीय संगीतापासून अनेकविध त्यांनी संगीत प्रकार अगदी कौशल्याने हाताळले. त्यांच्या गाण्याची जर आपण बघितलं की त्याची काय खासियत आहे तर सुस्वर आणि सुस्पष्ट उच्चार ह्याचा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. सर्वाधिक सौंदर्यपूर्ण आणि कला सुसंगत आणि माध्यमानुरूप प्रासादिक संगीत निर्मिती त्यांनी केली आणि या गायकीचा जो गाभा होता तो होता सुस्पष्ट आणि अर्थगर्भ असे त्यांचे शब्दोच्चार. आणि त्यांनी बऱ्याच गायकांबरोबर सुद्धा काम केलं आणि त्यांच्याकडनं सुद्धा त्यांचा असा आग्रह असायचा की त्यांनी सुद्धा त्याच प्रकारे त्या त्या शब्दांचं उच्चारण हे तसं करायलाच हवं. त्यांच्याबरोबर बऱ्याच त्यांचा स्नेह होता गदी माडगुळकर यांच्याशी. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलं, गदी माडगुळकर त्यांच्याविषयी असं बोलतात सुधीर फडके यांच्याविषयी, ते असं एकदा म्हणाले होते की पाखरू पंख घेऊन जन्माला येतं, तसं बाबूजी गाणं घेऊनच जन्माला आले आणि आयुष्यभर रसिकांना सुरांच्या हिंदोळ्यावर झुलवत राहिले.

आपण ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्याविषयी बोलतोय आज, कारण त्यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने. मला बऱ्याच श्रोत्यांचेही फोन येत आहेत, काही गाणी त्यांना ऐकायची आहेत. खरं तर अहो, एवढी गाणी आहेत की एक तासामध्ये किती आणि काय काय ऐकू असं मलाही झालेलं आहे. बाबूजींविषयी बोलताना मी मगाशी म्हटलं तसं, गीतारामायण तर आहेच, पण ते करण्यासाठी किंवा आपला भाव गाण्यातला, ते शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा विशेष असा रियाजसुद्धा असायचा. मग श्वासाची तंत्र असतील किंवा स्वरचिन्हांची आंदोलनं असतील किंवा मिंडयुक्त स्वरोच्चारण असेल किंवा त्यांचा जो रियाज चालायचा तो असा वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे खर्जाचा रियाज वेगळा किंवा वेगवेगळ्या आलापी ताना घेऊन आपण आपला आवाज नीट ठेवला पाहिजे हे त्यांना अगदी ते निक्षून कटाक्षाने करायचे. त्यांच्यावर बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर आणि कुंदनलाल सैगल यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं होतं, त्यामुळे त्यांच्या एकूणच गायनाचा परिणाम आपल्याला त्यांच्या संगीतशैलीवर झालेला दिसतो. 40 वर्षांची त्यांची प्रदीर्घ अशी कारकीर्द आहे मराठी चित्रपट संगीतामध्ये. आणि मगाशीच सुरुवातीला म्हटलं तसं, याला सुवर्णयुग म्हणजे त्यांचं युग असं म्हटलं जातं, कारण खूपच सुंदर सुंदर गाणी त्यांनी गायलीही आहेत, त्याचं संगीत दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. पहिला प्रश्न मंजुषेतला मी विचारते असा की बाबूजींनी निर्मिती केलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट ज्याला राष्ट्रपती रौप्य पदक मिळालं तो चित्रपट कुठला? बाबूजींनी निर्मिलेल्या एका चित्रपटाला राष्ट्रपती रौप्य पदक मिळालं तो चित्रपट कुठला? हे तुम्ही लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचवा. त्यासाठी स्टुडिओचे नंबर सांगते, 45 15 41 34 आणि 45 15 41 35.

श्रोते हो, रंजक सफर आपला कार्यक्रम सुरू आहे. मी प्रश्न असा विचारला होता की बाबूजींनी निर्मिती केलेल्या चित्रपटांपैकी कुठल्या मराठी चित्रपटास राष्ट्रपती रौप्य पदक मिळालं, तर त्याचं बरोबर उत्तर आहे हा माझा मार्ग एकला. आणि याचं बरोबर उत्तर दिलं दीपा पालकर, मंगला शेठ, दीपाली विचारे, शेखर जळगावकर, रती पेडणेकर, आत्माराम खरांडे, प्रमोद राऊत, रवींद्र पाटकर, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद कारखानीस आणि विना विजय या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. श्रोते हो, बाबूजींविषयी बोलताना अजून एका त्यांच्या पैलूविषयी, जीवनाच्या पैलूविषयी बोललंच पाहिजे, ते म्हणजे त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती, ध्येयनिष्ठा, सर्जनशीलता आणि समाजसेवा. गोवा मुक्तीसंग्रामात त्यांचा सहभाग होता. दादरा नगर हवेली मुक्तीकरता बाबूजी आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई या दोघांचाही त्याच्यात समावेश होता. त्यामुळे त्यांनी त्यांची निस्सीम अशी भक्ती म्हणजे देशभक्ती, त्याविषयी खरं आपण बोललंच पाहिजे. आणि ते करता करता जेव्हा आपण त्यांची गाणी ऐकतो तेव्हा संगीत दिग्दर्शन असेल किंवा पार्श्वगायन असेल त्यासाठी सुद्धा त्यांना पारितोषिक मिळालं. पण ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी पूर्णतः वेगळ्या, म्हणजे जिथे राष्ट्रभक्ती आली तिथे पहिल्यांदा राष्ट्रभक्तीला त्यांनी प्राधान्य दिलं हे आपल्याला दिसून येईल. त्यांची ही जी एकूणच शिस्त होती रियाजाची असेल किंवा आपण एखाद्याला शब्द दिला, एखादा कार्यक्रम असेल तेव्हा पूर्णपणे झोकून देऊन त्यांनी काम केलं. त्यांच्या चरित्रामध्ये आपण वाचलं तर एक असा प्रसंग झाला ज्यामध्ये गीतरामायणाचा कार्यक्रम होता आणि ते गाणं पटकन वाचता यावं म्हणून ते जाड पेनाने असे लिहून घ्यायचे शब्द, पण ती जी वही होती ती ऐनवेळी ते विसरले. आणि मग अशा वेळी विसरले नाही, ते हरवली, ते पिशवी एका ठिकाणी गेले होते आणि तिथे ते विसरले. आता गीतरामायणामध्ये बघून कसं म्हणायचं त्या पुस्तकामध्ये, कारण त्यांना चष्मा होता तेव्हा, तर म्हणून ते मोठ्या शब्दात असं लिहून घ्यायचे. मग तेव्हा एक पर्याय हाच उरला होता की पुस्तकात बघायचं, पण मग ते तेव्हा म्हणाले की मग मला गाताना प्रेक्षकांकडे बघावं लागतं, आणि मग तिकडनं परत पुस्तकात बघितलं, मग चष्मा

असेल, आपण लोकांसमोर प्रेक्षकांसमोर जेव्हा जातो तेव्हा 100% आपण तिथे असणं गरजेचं आहे आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणंसुद्धा गरजेचं आहे. आणि हे त्यांचं प्रत्येक गाणं ऐकताना आपल्याला कळतं की प्रत्येक गाण्याचा भाव ओळखून त्यांनी आपल्यापर्यंत ते शब्द पोहोचवले आहेत. त्यांना या संगीत सेवेबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी पुरस्कार मिळाला, चतुरंग प्रतिष्ठानाकडनं जीवन गौरव पुरस्कार मिळाला, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा मिळाला. श्रोते हो, हे पुरस्कार आहेतच, पण त्यांनी जी गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत ती नेहमीच आपल्या हृदयात राहणार आहेत. आणि मागच्या पिढीत नाही पण पुढेसुद्धा येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी हा खूप मोठा अनमोल ठेवा आहे. याच नोटवर मी इथे आपला रंजक सफर हा कार्यक्रम थांबवते. छानसं गाणं बाबूजींच्या आवाजातलं लावते आणि मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा FM गोल्ड चॅनल 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राचा FM गोल्ड चॅनल आणि न्यूज ऑन AIR ॲपवरसुद्धा तुम्ही हा चॅनल ऐकू शकता. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक। आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू। आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही। सर्वांचा योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे। आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली। प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली। गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या। विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या। ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे। या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रामार्गावर जमण्याची शक्यता आहे।

हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4 ते 30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता. देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे सहभागींची निवड करण्यात आली असून यात 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील 19 अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतरमंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे CJP शिष्टमंडळ यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कराव्याच्या उपाययोजनांसंबंधी CJP मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी CJP शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान CJP संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. या महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण, दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आत्तापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या
रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 वाजता सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत

पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा टी ट्वेंटी क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात MVS निशा यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग बेगडे आणि मोहना बेहाक, त्यांना व्हायोलिन साथ कृष्णा नटराजन यांची तर मृदंगम संगत S हरिप्रसाद यांची होती। हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.